समस्ति निदाने नमस्तमं निर्नाथे नमस्तमं ब्रह्माते नमस्तमं गंजे नमस्तमं पंजे नमस्तमं काले नमस्तमं पाले नमो सर्वदेशे नमो सर्वभेशे नमो राजराजे नमो साजे नमो साहे नमो माहे नमो गीत गीते नमो ब्रीत ब्रीते नमो रोख रोखे नमो सो सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृशं नमो सर्वरंगे सर्वंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं परणासी सदा सर्वदा रेत सिद्धं नवासी चर्प्रच्छन्द्वा प्रसाद अमृत कर्मी अमृत तर्मी अकल जोगी अचल भोगे अचल राजी अटल साजी अख अलख धर्मं अलख कर्मं अखल धर्मं अलख कर्मं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं बाने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुक्ता सर्वं युक्ता सर्वं देवं सर्वं भेवं सर्वं